अवगुण परे एक गुण नाही, अमृत सार बिखै दुख खाही, माया मोह परम पै भूले।